0: जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज, माय नेम इज फ्रैंकी।
2: नो
1: नो, सेबेस्टियन।
2: नो,
1: गोल्डी, सोल्डी।
2: नो, एंथनी गोंसाल्विस।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्विस।
3: अमिताभ बच्चन हागू किशोर कुमार अवर कंठदल्ली मूडि बंतु अमर अकबर आंतोनी चित्रद गीते। ಆನಂದ್ ಬಕ್ಷಿಯವರ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತ್ ಪ್ಯಾರೇಲಾಲ್ ಅವರ ಸಂಗೀತ ನಿರ್ದೇಶನವಿತ್ತು.

0: वाम दल को एक सीट मिली है, अन्य को चार सीटों पर जीत हासिल हुई है। मुख्यमंत्री और टीएमसी नेता
1: गीत चंद्र के मुक्ताय तो ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು ಸಮಯ 11 ಗಂಟೆ. ಇದೀಗ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ನಾಳೆ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಪರಿಚಯ.